0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुवासिनी भावे आपल्या सोबत होत्या. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. प्रोग्राम कसा होता हे मला जरूर कळवा आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. असेच नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुपुणी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे मंगळवार 16 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. शांती तेव्हा सुरू होते जेव्हा अपेक्षा संपतात, मन तेव्हाच हलकं वाटतं जेव्हा तुलना थांबतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झालं, यामध्ये किमान 6,000 लोकांचं निधन झालं. ही 2004 सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती होती. दिवस होता आजचा, साल होतो 2013. भूतान देश तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा जगातील पहिला देश बनला. मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली आणि 104 वर्षातील एका दिवसात 600.42 mm पावसाचा उच्चांक झाला. नव्या कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महस तथा बाबूराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कैलासवासी गोस पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली, तीही आज. लोकमान्य टिळक यांची 6 वर्षाच्या तुरुंगवासातून सुटका झाली, तीही आजच्याच दिवशी, साल होत 1914. फोर्ड मोटर कंपनीची सुरुवातही आजच्याच दिवशी झाली. आता आजचे जन्मदिवस पाहू. अरविंद केजरीवाल दिल्लीचे 7वे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संस्थापक यांचा जन्म आजचाच. मिथुन चक्रवर्ती भारतीय अभिनेते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच. हेमंत कुमार गायक संगीतकार आणि निर्माते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. अखलाक मोहम्मद खान उर्दू कवी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत्रा वेणुभूमी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

विणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशी पासून. आज तुमच्या प्रत्येक कामामध्ये उत्साह दिसून येईल. तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वृषभ रास, आज राग आणि नैराश्य तुमच्या मनात राहील. शारीरिक आरोग्य देखील आज साथ देणार नाही. आज तुम्ही कुटुंबासह घराच्या खर्चाबाबत चिंतेत असाल. मिथुन रास, आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. कर्क रास, आज घराच्या सजावटींकडे विशेष लक्ष द्याल. नवीन वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आणि नोकरी करणारे लोक लाभ आणि पदोन्नतीची अपेक्षा करू शकतात. सिंह रास, आज रागामुळे तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही. वादविवादामुळे तुम्हाला नाराजीला सामोरे जावे लागेल. कन्या रास, आज नवीन कामे हाती घेणे चांगले नाही. बाहेरचे अन्न खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. रागावर नियंत्रण ठेवण्याचीही गरज आहे. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधोनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. आजचा दिवस मनोरंजन आणि मौजमजेने भरलेला आहे. सार्वजनिक जीवनात तुम्हाला महत्व मिळेल. कीर्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. वृश्चिक रास, आज कुटुंबात सुखशांतीचे वातावरण तुमचे मन आणि शरीर निरोगी ठेवेल. केलेल्या कामात यश मिळेल. धनुरास, प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो. कामाच्या अपयशामुळे नैराश्य येईल आणि तुम्हाला राग येईल. मकर रास, आज प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याचा इशारा मिळतोय. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देतील. आईचे आरोग्य बिघडू शकते. कुंभरास, आज तुमचे मन खूप शांत असेल. शारीरिक तंदुरुस्तीमुळे तुमचा उत्साह वाढेल. मित्र आणि शेजाऱ्यांशी तुमचे संबंध अधिक चांगले राहतील. आणि शेवटची मीनरास, तुमच्या खर्चाव्यतिरिक्त तुम्हाला आज राग आणि जिभेवर संयम ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कुणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

0: You were listening to Keli Ayurveda Health Guide on Keli's Venudvani 90.4 FM. Keep listening to Venudvani 90.4 FM, KLE Kanasu.
1: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kaher.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
2: केली कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
3: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो, अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील.
2: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल.
3: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
2: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल.
3: मिळणाऱ्या सुविधा: हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
2: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
3: आमचा पत्ता: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर बेळगाव येथे.
2: फोन नंबर 08312552500 आणि 2473777.
3: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
2: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.
1: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ ಪ್ರವೇಶ ಪ್ರಾರಂಭ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಅಂಧ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆಯು ದಿನಾಂಕ 29 ಮೇ 2026 ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ಅಂಧರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯುತ್ತಮ ವಸತಿಯುಕ್ತ ಶಾಲೆಯು 1 ರಿಂದ 10 ತರಗತಿಯವರೆಗಿನ ಅಂಧ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡಲು ಅವಕಾಶ. ಬಡ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗಗಳಿಂದ ಬಂದ 117 ಅಂಧ ಮಕ್ಕಳು ಇದರ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಚಿತ ಊಟ, ಉಪಹಾರ, ಔಷಧೋಪಚಾರಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ರೈನ್ ಲಿಪಿಯ ಮೂಲಕ ಶಿಕ್ಷಣ, ಶಿಕ್ಷಣದ ಜೊತೆಗೆ ವೃತ್ತಿ ತರಬೇತಿ, ಸಂಗೀತ ತರಬೇತಿ ಹಾಗೂ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ತರಬೇತಿ ನೀಡಲಾಗುವುದು. ಕಳೆದ 38 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಶಾಲೆ SSLC ಪರೀಕ್ಷೆಯ ಫಲಿತಾಂಶವು 100% ಆಗಿದೆ. ಶಾಲಾ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಜನ್ಮ ದಾಖಲಾತಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ, 6 ಭಾವಚಿತ್ರಗಳು, ಅಂಧತ್ವದ ಬಗ್ಗೆ ವೈದ್ಯಕೀಯ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಹಾಗೂ ಅಂಗವಿಕಲತೆಯ ಗುರುತಿನ ಚೀಟಿ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್, ತಂದೆ ತಾಯಿಯ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಜೆರಾಕ್ಸ್, ಬ್ಯಾಂಕ್ ಪಾಸ್ಬುಕ್ ಜೆರಾಕ್ಸ್, ಜಾತಿ ಹಾಗೂ ಆದಾಯ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರಗಳೊಂದಿಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312471482. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448954235.
0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन, निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
4: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 32 म्हणजेच वाईन या पुष्पौषधीची माहिती घेणार आहोत. या औषधीची गरज असणाऱ्या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचं झालं तर ते असं की ते नेहमी म्हणत असतात, मी म्हणेन ती पूर्व असाच काहीसा वाईन या टाईपच्या लोकांचा स्वभाव असतो. अर्थात या व्यक्ती तितक्याच कार्यक्षम, कर्तृत्ववान, महत्वाकांक्षी आणि इच्छित गोष्ट साध्य करून दाखवणाऱ्या या बाण्याच्या असतात. कोणताही निर्णय चटकन घेता येईल अशी विचारशक्ती त्यांच्याजवळ असते. महत्वाच्या तातडीच्या प्रसंगी अशी वृत्ती अनशक्ती अत्यावश्यकच असते. यामुळे अशा प्रसंगी इतरांना योग्य त्या आज्ञा देऊन दिशा दाखवण्याचं काम या व्यक्ती उत्तम प्रकारे करू शकतात. त्यांचा आत्मविश्वासही जबरदस्त असतो. परंतु आपल्या दैवदत्त देणग्यांचा, उदाहरणार्थ उत्तम व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, वैभव इत्यादी, या सगळ्याचा उपयोग ते इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी करतात. थोडासा प्रमाणाबाहेरच इतरांच्या मतांना ते फारशी किंमत देत नाहीत. त्यांच्या आज्ञांचं पालन मात्र हू की चू न करता झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. नव्हे तसं ते करायला भाग पाडतात. वर्चस्व गाजवण्याची अत्यंतिक इच्छा त्यांच्या मनात असते. अशा अधिकाराच्या, शक्तीच्या हव्यासामुळे ते अनेकदा कठोर आणि निष्ठुरही बनतात. कोणत्याही बाबतीत इतरांपेक्षा आपल्याला जास्त कळतं अशी त्यांची धारणा असते आणि त्याबद्दल त्यांच्या मनात जराही शंका असत नाही. या त्यांच्या अवाजवी आत्मविश्वासामुळेच ते आपल्या इच्छा आपली मतं इतरांवर लादतात आणि इतरांना तसं करायला भाग पाडतात. घरात सतत मिलिटरी टाईपची शिस्त राखू पाहणारे आई वडील, काही संस्था चालक, ऑफिस मधील काही वरिष्ठ अधिकारी, काही शिक्षक अशा स्वभावाचे असल्याचं आपल्याला आढळेल. स्वतःची कामही ते अत्यंत काटेकोरपणाने करतात आणि इतरांवरही हुकमत गाजवतात. अशी हुकमत गाजवणं हा त्यांच्या आयुष्यातील एक सर्वोच्च आनंद असतो. कुणाचीही दया माया न बाळगता कठोर शिस्त पालन हेच त्यांचं ध्येय असतं. ते वादविवाद करणार नाहीत किंवा कुणाची बाजूही ऐकून घेणार नाहीत. मी म्हणतो ते बरोबर आहे, अधिक न बोलता पार पाडा अशी आज्ञा देऊन निघून जातील. आपलं मत दुसऱ्याला पटवून देण्याचा गळी उतरवण्याचा प्रयत्न ते करणार नाही, कारण आपलं म्हणणंच बरोबर आहे. ते दुसऱ्याला पटो वा न पटो त्यानं ते तसं केलंच पाहिजे असा त्यांचा अट्टहास असतो. निमूटपणानं आज्ञापालन करणारे लोक त्यांना आवडतात आणि असं आज्ञापालन करून घेणं एखाद्याच्या बाबतीत जमणार नसेल तर ते त्या माणसातील आपला इंटरेस्टच काढून घेतात. त्या माणसाकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. स्वतःच्या बाबतीत ते कधीही कोणाचा सल्ला विचारणार नाहीत. तशी

0: मनावर आणि शरीरावर बाळगल्यामुळं आपल्या कर्तृत्वासाठी यशासाठी ते या गुणांचा आणि अधिकारांचा अवश्य उपयोग करून घेतात. पण हुकूमत गाजवणं, वर्चस्व गाजवणं याची त्यांना गरज वाटत नाही. मानवी स्वभावाची जाणीव ठेवून, दुसऱ्याचं मन ओळखून, त्यांना प्रेमानं जिंकून ते सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित करतात. प्रसंगी त्यांना योग्य तो सल्ला देतात, मदत करतात. हुकूमत न गाजवताही ते आज्ञापालन करतात, त्यांच्या गुणांचा प्रेमादर करतात. आता काही रुग्णांची उदाहरणं पाहू. माधवराव, वय 45 वर्ष, पेशानं शिक्षक, एका शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत. शिस्तीच्या बाबतीत अत्यंत काटेकोर, शिकवण्यात, एखादा विषय समजावून देण्यात हातखंडा. परंतु विद्यार्थ्यांनी एवढंच नव्हे, हाताखालचे शिक्षक, त्यांची पत्नी, मुलं, सर्वांनीच आज्ञापालनात जराही कसूर केलेली त्यांना खपत नसे. हल्ली त्यांना पाठदुखी आणि गृध्रसी म्हणजे लंबॅगो सयाटिका सिंड्रोमचा त्रास सुरू झाला होताच, आणि त्याबरोबर इन्फ्लुएंझाही झाला. खूप ताप आला होता. तापातही ते सांगत होते, 10वीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, विद्यार्थ्यांसाठी मी स्पेशल क्लास घेतो, त्याचे दिवस फुकट चाललेत, माझ्या या आजारपणामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, माझी ही जबाबदारी मी पूर्ण करू शकेन की नाही कुणाला ठाऊक. माधवरावांना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रकारानुसार वाईन, खूप ताण असल्यामुळं रॉकरोज व आपण आपली जबाबदारी पूर्ण करण्यास असमर्थ आहोत असं त्यांना वाटत असल्यामुळं इल्म ही औषधं दिली. 2 दिवसातच ताप उतरला व पाठदुखी सयाटिकाच्या वेदना कमी झाल्या. तरीही वेदना पूर्ण कमी झाल्या नसल्यामुळं वाईन आणि इल्म ही औषधं चालूच ठेवली. 8 दिवसात वेदना गेल्या, पण थोडा अशक्तपणा वाटत होता. अर्थात माधवरावांनी शाळेत जाणं सुरू केलं होतं. सकाळी शाळेत जाताना थकवा जाणवायचाच, पण एकदा शाळेत गेल्यावर ते थकवा विसरून जात, कामात रंगून जात. थकव्यासाठी आता त्यांना हॉर्नबीम हे औषध सुरू केलं, इल्म हे औषध बंद केलं. वाईन हे त्यांचे व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यानुसार दिलेलं औषध मात्र चालूच ठेवलं. 15 दिवसातच थकवा, अशक्तपणा जाणवेनासा झाला, त्यामुळे हॉर्नबीम बंद करण्यात आलं. अधून मधून सयाटिकाचा त्रास होत असे, त्यासाठी मात्र वाईन हे औषध 2 महिने चालूच ठेवलं. आता माधवराव पूर्ण निरोगी आहेत आणि एखाद्या तरुणाला लाजवतील अशा उत्साहानं शाळेचं कामकाज पाहत आहेत. आणखी एक उदाहरण पाहू. सुलोचनाबाई, वय 40 वर्ष, त्यांना अतिरक्तदाबाचा विकार सुरू झाला होता. त्यांनी स्वतःच सांगितलं, घरात मी अत्यंत कडक शिस्तीत सर्वांना वागवते, मुलगा, सून, नातवंड एवढंच नव्हे तर माझे पती सुद्धा, आणि यात जराही चूक झाली तर मला खूप राग येतो. माझी मलाच भीती वाटते की अशा वागण्यामुळं आणि रागावण्या चिडण्यामुळं मला हार्ट अटॅक तर येणार नाही ना. सुलोचनाबाईंना वाईन हे व्यक्तिमत्वानुसारचं औषध, इम्पेशन्स आणि त्यांच्या चिडखोरपणासाठी वाईन हे व्यक्तिमत्वानुसारचं औषध, इम्पेशन्स हे औषध त्यांच्या चिडखोरपणासाठी आणि मिम्युलस हे औषध त्यांना वाटणाऱ्या भीतीसाठी सुरू केलं. या औषध योजनेमुळं त्यांचा अतिरक्तदाबाचा विकार समूळ नष्ट झाला. एकंदरीत मी म्हणेन ती पूर्व असं इतरांवर वर्चस्व, कर्तव्य, कठोरपणा, इतरांची बाजू आणि मत यांचा विचार न करता आपले निर्णय त्यांच्यावर लादणं ही वाईन या औषधाची प्रमुख लक्षणं सांगता येतील. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. शिवती केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसूर. आजच्या साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड यांना. नुकताच त्यांना जीवन गौरव या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि सोबत त्यांचा साहित्याचा प्रवासही. प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड यांच्या आतापर्यंत कादंबरी, नाटकं, कथा, समीक्षा अशा विविध वाङ्मय प्रकारात सुमारे 80 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड हे राणी चेन्नम्मा विद्यापीठामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून रिटायर झालेले आहेत आणि त्यांचं जे साहित्य आहे त्यांच्या साहित्यावर काही जणांनी PhD संशोधन पूर्ण केलंय, तर इतर काही जण असं संशोधन सध्याही करत आहेत. तर त्यांच्या साहित्याची दखल घेऊन त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले, ज्यामध्ये आदर्श शिक्षक असेल, जीवन गौरव पुरस्कार असेल, युगांताला विशेष पुरस्कार मिळाला, असे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतील. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्ते.
0: सर्वात आधी हा जो जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला प्रदान करण्यात आला त्याबद्दल वेणुधुनीच्या पूर्ण टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर.
1: धन्यवाद मॅडम.
0: आणि याच्याबद्दलच थोडस जाणून घेईन की हा पुरस्कार नेमका काय होता आणि कशा संदर्भात भेटला आणि कुठं झाला हा सोहळा.
1: हा पुरस्कार कामेरीला शिवाजी वाचनालय म्हणून आहे.
0: बर.
1: आणि ते जवळजवळ 50 वर्षाचं जुनं वाचनालय आहे. त्यांचा तो अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.
0: ओके.
1: यावर्षी मला आणि मराठीतले एक ज्येष्ठ लेखक रंगराव बापू पाटील या दोघांना त्यांनी तो पुरस्कार दिला. तो संपूर्ण साहित्य सेवेसाठी हा पुरस्कार आहे, जीवन गौरव पुरस्कार. म्हणजे एका विशिष्ट साहित्य कृतीला वगैरे असं नव्हे. कामेरीला दिबा पाटील नावाचे एक मोठे लेखक राहतात.
0: अच्छा.
1: खूप मोठे लेखक आहेत आणि ते त्या वाचनालयावरती आहेत. त्यांनी माझं साहित्य वगैरे सगळं वाचलं होतं ते. आणि मग त्या सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की मला हा पुरस्कार द्यावा. हा पुरस्कार ईश्वरपूरमध्ये झाला.
0: बर.
1: आता अनेकांना गोंधळ होतो की ईश्वरपूर हे काय कुठं आहे वगैरे. पूर्वीचं जे इस्लामपूर होतं त्याचंच नाव ईश्वरपूर असं त्यांनी केलेलं आहे ते.
0: अच्छा.
1: त्या सगळ्या गावानं महाराष्ट्र सरकारनं वगैरे ते. त्यामुळं त्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची ईश्वरपूर शाखा, मातृस्मृती संमेलन आणि शिवाजी वाचनालय असा तिघांच्या वतीनं संयुक्त कार्यक्रम होता तो.
0: बर.
1: त्याच्यामध्ये हा पुरस्कार म्हणजे एक चांगलं मानपत्र आहे, स्मृतिचिन्ह आहे असा त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते तो पुरस्कार आम्हाला दिला तो. आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटीलच होते.
0: बर. अर्थातच एवढा मोठा पुरस्कार आपल्याला जेव्हा भेटतो तेव्हा खूप आनंद होतो, पण तरी सुद्धा एका साहित्यिकाला कसं वाटला हा पुरस्कार भेटल्यानंतर.
1: पुरस्कारामुळे काय होतं की त्या साहित्याची त्या साहित्यिकाची दोघांची दखल घेतली जाते. पुरस्काराचा एकच आहे, नाहीतर पुरस्काराला माझ्या मी फारस त्याच्यासाठी काही लॉबी करावी अमुक करावं असलं मी आयुष्यात कधी केलेलं नाही आतापर्यंत. किंवा काही पुरस्कार मी नाकारलेले आहेत.
0: होय ना.
1: पन्हाळगडच्या पायथ्याशी खेडा आहे, तिथल्या मुलांनी मला फोन केला, त्यांचं एक वाचनालय आहे, ते म्हणले तुमच्या आता

0: असून त्यांची मोठी कमिटी वगैरे असते, त्या सगळ्या चाळणीतून मग ते एक किंवा दोन नाव असं त्यांची ते राहतात, त्यामुळं तो निश्चित आनंद मिळतो.
1: बरोबर.
0: कारण ते दिबा पाटील हे स्वतःच श्रेष्ठ साहित्यिक आहेत आणि त्या समितीवरती ते असल्यामुळं त्यांना साहित्य कसं असतं, त्याचा दर्जा काय, हे सगळं त्याला माहिती असतं. परवाची गंमत सांगतो, अजित पवारांना ज्या वेळेला अपघातामध्ये त्यांचं निधन झालं तर त्यांनी मला फोन केला, दिबा पाटलांनी, आणि ते मला म्हणाले की तुमची माझी 60वी कादंबरी दैव जात दुःखे भरता ही आहे. तर ते म्हणले या कादंबरीची मला आठवण झाली तो अपघात झाल्यानंतर, की दैवातच काही दुःख असेल तर ती तुम्हाला टाळता येत नाहीत. नाहीतर अजित पवारांनी एवढ्या लवकर जाण्याची काही आवश्यकता नव्हती आणि दैवाने तरी तसं का करावं त्याला वगैरे. म्हणजे एक लेखक दुसऱ्या लेखकाच्या साहित्याबद्दल अशी एक असं प्रेम बाळगतो, आत्मीयता ठेवतो त्याच्यामध्ये, हे सगळं हे आहे काय चमत्कारिक वाटण्याजोग आहे साहित्याच्या क्षेत्रामध्ये.
1: नक्कीच.
0: साहित्याच्या क्षेत्रामध्ये जळणारे साहित्यिक भरपूर असतात, दुसऱ्याच जीवन उजळवणारे साहित्यिक फार कमी असतात. मग तिथं त्या याच्यामध्ये ते दिबा पाटील तसे आहेत, धनाजी घोरपडे म्हणून आहेत, श्रीकांत पाटील म्हणून आहेत, तशी तिथं टीम खूप चांगली आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे मला तो ह्याचा आनंद झाला तो की साहित्याची दखल घेतली गेली, हे महत्वाचं
1: त्याच्यामध्ये.
0: आणि पुन्हा मग ह्याच्यापेक्षा चांगलं आपण लिहायला पाहिजे ही एक प्रेरणा सतत कोणताही पुरस्कार देत असतो, म्हणजे जबाबदारी वाढते पुरस्कारामुळे.
1: नक्कीच. हा जो साहित्याचा प्रवास तुमचा आहे तो कधीपासून सुरू झाला, म्हणजे तुमच्या अनेक कथा कादंबऱ्या आलेल्या आहेत, त्याच्या आधी आपण बऱ्याचदा बोललो, तुमचे इंटरव्ह्यू बरेच झाले, पण नेमकी कधीपासून सुरुवात झाली?
0: मी 7वीला असताना एक नाटक लिहिलं होतं,
1: बर,
0: वीर सूर्याजी नावाचं, आणि एक 2 दिवस अगोदर आमच्या गावातच एक नाटक झालं होतं, उमाजी नाईक नावाचं ते. माझं वीर सूर्याजी म्हणजे तो उमाजीच इकडे सूर्याजी करून मी ठेवला होता, बालनाट लिहिलं होतं ते.
1: अच्छा.
0: ते काय स्वतंत्र वगैरे नव्हे, त्याच्यामधून फक्त एकच शोध लागला की मला काहीतरी लिहिता येत.
1: ओके.
0: ते काय माझं स्वतंत्र नाटक वगैरे असं काही नव्हतं. त्यावेळेला मी बालकविता वगैरे लिहित होतो, बालकविता म्हणजे उंदीर आणि काहीतरी फुल परी असं काहीतरी असायचं, कुठेतरी ते कुठेतरी वाचलेलंच असायचं काही वगैरे ते. त्यामुळं सुरुवात तिथून ती म्हणायला हरकत नाही ती, म्हणजे काहीतरी एक आत्मविश्वास येत होता की आपल्याला काहीतरी लिहिता येतं.
1: बरोबर ना.
0: आणि नंतर मग मी PUC ला आल्यानंतर गावामध्ये आमचे खून झाला होता आणि ते एका नर्सचा खून होता, एका ते मग तिचं प्रेत तारेला आवळून खाली दगड वगैरे बांधून एका डोहामध्ये टाकलं होतं तिथं मांजरीमध्ये. का ते नंतर ते खून लपला तसाच तो काल, आणि त्याच्या बांधल्यामुळं ते अडचण झाली होती तारानं बांधलेलं वगैरे होते. नंतर उन्हाळ्यामध्ये डोह पूर्ण आटला आणि मग त्यावेळेला तारा आणि ती सगळी हाडं वगैरे असं सगळी दिसली.
1: बरोबर.
0: आणि मी तिथं पोहायला जात होतो त्याच्यामध्ये ते. पण ही घटना घडल्यानंतर सगळेजण आम्ही बघितलं हे सगळं झालं, मग त्याचं संशोधन, त्याच्यावर मी पहिली रहस्य कथा लिहिली या घटनेवरती. आणि तो खून करणारा तोही आमच्या गावातलाच होता, पण त्याचं नाव वगैरे मी बदललं होतं, कारण मला आणि भीती होती ना मग ते दुसरा खून करून नाही त्याला वगैरे. त्यामुळं मग ती गुन्हेगार नावाचं एक मासिक निघायचं साताराहून, त्याच्यामध्ये ती कथा आली ती. आणि मग ते जनार्दन औंधकर म्हणून होते त्याचे संपादक, आणि ते मला म्हणाले, मी त्यांना भेटायलाही गेलो, माझी कादंबरी एक लिहून घेऊन, योगी नावाची कादंबरी मी लिहिली होती, तर ते म्हटले कादंबरी लगेच नाही छापत, तुझ्या कथा एक 10 अशा येऊ देत आमच्या ह्याच्यातून अंकातून, आणि मग तुझं जरा नाव होते मग एखादी कादंबरी तुझी छापूया म्हणाले ते. पण त्याने मला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यांचे 10 मॅगझिन्स निघत होते महिन्याला, हा हा होतं, रत्नावली होतं, सासर माहेर, अप्लम चप्लम, असे 10 मॅगझिन्स होते त्यांचे ते महिन्याला निघायचे. तिथं मग हळूहळू मी कादंबरीकडे वळलो. मग पहिली कादंबरी माझी योगी नावाची होती, दाबोळी गुरुजी म्हणून आमच्या गावामध्ये माझे सर आहेत, त्यांनीच ते योगी नाव दिलं होतं, आणि ती सुद्धा एक सत्यकथा होती. आईचं आपण अगदी मंगलरूप सगळीकडे बघत असतो आणि मुलासाठी आई प्रांत्यागी करत असते अशी उदाहरणं आपण बघितले, पण मी एक अशी आई बघितली की जिनं आपल्या मुलाला मारलं. आणि हे बघितल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं की अरे आई अशी सुद्धा असू शकते का, हे एक रूप असू शकतं का आईचं, आणि मग त्याच्यावर मी ती लिहिली होती. पण आश्चर्य म्हणजे तो विषय त्यावेळेला प्रकाशकांना रुचला नाही, आईचं हे रूप, कारण आपल्याकडे श्यामची आई आहे, आईची आईवरती एक किती सुंदर कविता आहे सगळ्याच्या, त्याला छेद देणारा हा विषय होता. मग माझ्याही लक्षामध्ये आलं की बहुतेक मला लिहायला आलेलं नाही चांगलं आहे हा विषय, म्हणून मी ती कादंबरी ठेवून टाकली. आज माझ्याकडे ती स्क्रिप्ट नाही आहे ती. आणि त्याच्यानंतर मग माझी पहिली कादंबरी जी छापली ती वहिनी म्हणून आली, वहिनी नावाची कादंबरी, एका मिलिटरी मॅनच्या जीवनावरची ती कादंबरी होती, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटना साऱ्या अशा त्या. आणि मग ते आपल्या संसार सगळा सोडून तिथं देशात संरक्षण करत असतात, असा तो सगळा विषय होता. तो तिथून मग सुरुवात झाली सर.
1: म्हणजे अगदी

0: तुम्ही या साहित्याची सुरुवात केली म्हणायला हरकत नाही. अगदी लहान असताना म्हणजे आपण काय लिहितो ते दुसरं कोणीतरी सांगावं लागतं की लिहिलेलं तू कितपत योग्य आहे किंवा बरोबर आहे चुकीचं, पण ते तुम्हाला वेळच्या वेळी समजत गेलं आणि तुम्ही तुमचा प्रवास तिथून चालूच ठेवला. काही चुकाही झाल्याच असतील नक्कीच सुरुवातीला, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा होऊन तुम्ही आजपर्यंत इथं येऊन पोहोचलाय. मग या यशाच्या प्रवासात सर सर्वात मोठं आव्हान कोणतं आलं तुमच्या समोर?
1: आता तुम्ही जो एक उल्लेख केला ते आपण लिहिलेलं चांगलं वाईट सांगणारे कोणतर पाहिजेत.
0: हो ना,
1: मला तसं दाबळी उर्जे होते आणि माझे वडीलही लेखक होते.
0: बर,
1: मी त्यांचं काही छापलं नाही आणि त्यांनी काही फारसलं नाही, पण असंच नाटकं कुठली दादा कुंडलींचं विच्छा माझी पुरी करा ते बघून येणार, मग रात्री ते लिहिणार ते आणि ते सगळं म्हणून वाचून लगेच 2 दिवसात ते नाटक बसवायचे सुद्धा. त्यांची कंपनीच होती ती शिवनाट्य मंडळ नावाचं ते. पण असं गांभीर्यानं वाचणारे किंवा समीक्षा करणारे असं कोण नव्हते, उलट काही जण टीका करणारेही होते त्याच्यामध्ये ते. पण माझा एक स्वभाव असा आहे की टीकेकडे फारसं लक्ष द्यायचं नाही, स्वतःचाच कॉन्फिडन्स वाढवत नाही जा आणि मी लिहिलो हे बरोबर कसं आहे. कालांतरानं मी वाचलं आचार्य अत्र्यांच्याकडून, अत्र्यांच्या याच्या अत्रे म्हणायचे आपण नवं काहीतरी लिहायचं आणि ते सर्वश्रेष्ठ आहे असं आपणच ढोल बाडवायचे म्हणले ते. मग बाकीचे त्याला चांगलं म्हणा लागतात ते.
0: अच्छा,
1: असं ते फार नंतर वाचलं मी ते, पण सुरुवातीपासून मी ते करत होतो. पण मी कुणाला फारसं दाखवायलाही जात नव्हतो मी लिहिले बा वाचा अमुक करा तो अमुक करा वगैरे असं. तो भाग होता. तुमचा दुसरा प्रश्न काय होता, तो आव्हान त्याच्या याच्यामधली ते आव्हान म्हणजे आपण लिहिलेलं प्रसिद्ध व्हायला पाहिजे, छापायला पाहिजे ते, आणि नवीन लेखकाला कोणीही प्रकाशक जवळ नाही करत.
0: बरोबर,
1: हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. मी पहिली कादंबरी तर माझी ती बादच झाली ती पायावरती जी मी लिहिली होती ती. दुसरी वहिनी लिहिली हेही कुणी छापेनात सगळं ते. मग काय करावं मला काही कळत नव्हतं ते, आणि माझा अगदी खेड आहे तिथं काय फोन नव्हते काही नव्हते. शेवटी मी असा निर्णय घेतला की आपण स्वतःच ती छापावी.
0: बर,
1: आणि त्यावेळेला साधारण 800 खर्च येत होता हे मला नंतर कळलं. पण आमच्या जवळ चांगली म्हणून गाव आहे तिथे एक प्रिंटिंग प्रेस नवीन घातला होता एकानं, त्यालाही त्यातलं काही ज्ञान नव्हतं त्याला, त्यानं काय मुद्दाम केला. पण माझे 5,000 रुपये खर्च झाले त्या काळात, ते फार पैसे झाले त्याच्यामध्ये
0: नक्कीच ना.
1: हा, मग ते काही जणांनी मला सांगितलं होतं की आम्ही 20 प्रती घेतो आम्ही 40 घेतो असं. मी आणि माझा बाळू मुला नावाचा एक मित्र होता आम्ही दोघे फिरत होतो मिरजला सांगला वगैरे, एक प्रत कोण घेणार आणि प्लस एक 5 ठेवा विकल्यानंतर पैसे घेऊन जा ऑन सेल बेसिस. हे मला पहिल्यांदा ज्ञान झालं त्यावेळेला. ते माझा अशी कल्पना होती की लगेच गेले की पैसे देतात आणि हे घेतात, फक्त कमिशन त्यांचं द्यावं. फार वाईट अनुभवला मला पहिला. मग सुभाष शहा नावाचे तासगावला एक लेखक होते, त्यांनी 1200 कादंबऱ्या लिहिल्या रहस्य कथा. मा त्यांची 5 नावं होती, माया सामंत त्यांचं नाव होतं, राधा कामत त्यांचं नाव होतं, कुसुम शिरोडकर आणि राजा पेडणेकर आणि सुभाष शहा, ही 5 नावं होती त्यांची ती. आणि फार मोठा लेखक त्यांनी असं एवढं भरमसाठ लिहिण्यापेक्षा 100 जरी कादंबरी लिहिल्या असत्या तर ते श्रेष्ठ लेखक झाले असते. आणि त्यांचा प्रकाशनचा व्यवसायही होता दुसऱ्यांना ते द्यायचे. मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलो मी असं असं हे केलं होतो मला आता काय विक्रीचं, आणि 1000 कॉपीज करून ठेवल्या तुम्ही त्याच्यात द्या. अरे रे तुम्ही सगळ्यात चुका केल्या, तू म्हणली खर्च किती आला, म्हटलं 5,000 रुपये. ते म्हणले याचा 800 ते 1100 रुपयेपर्यंत खर्च येतो, तुम्ही काढलेलं कवर हेही चांगलं नाही आहे, बाकी सगळं द्या माझ्याकडे आणून ते मी करून घेतो, आणि त्याच्यासोबत अजून एक कादंबरी लिहून द्या. म्हणजे दोन जोडी असं. मग मी दुसरी कादंबरी ती जास्वंदी नावाची लिहिली, दुसरी तमाशा जीवनावरची ती. असं इथून हा प्रवास सुरू झाला आणि मग ते माझ्या कादंबऱ्या काढायला गेले. मग नंतर माझं नशीब चांगलं आहे, हळूहळू मला प्रकाशक भेटत गेले. मला त्यांच्या माग अगदी कॉन्टिनेंटल अमुक तुमुक असल्या ह्याच्या मागे मी लागलो नाही, कारण मी एकदा स्क्रिप्ट भेटलं की मला वाटतं 3-3, 4-4 वर्ष ते छापतच नाही, पडून ठेवलं असते सगळं. एका प्रकाशनाबद्दल गमतीने असं म्हणतात, त्यांना आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास हे जर पुस्तक दिलं ते ज्या वेळेला छापतील त्यावेळेला ते प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास झालेला असतो सगळं असं होतं. पण हे प्रकाश ते आव्हान मात्र मला एवढं काय नंतर दमवलं नाही, सुरुवातीला मला अडचण आली ती.
0: म्हणजे मला वाटतं जे नवोदित असतात त्यांना हे सगळे चॅलेंजेस फेस करावे
1: लागतात.
0: बरोबर, पण त्यातूनही आपण म्हणजे नंतर सुधारणा करून आपल्याकडे प्रकाशक कसे येतील ही सुधारणा आपण स्वतः केली पाहिजे, ते प्रयत्न स्वतः केले पाहिजे.
1: अलीकडे तरी काय झालंय, लेखकच पैसे घालतो.
0: अच्छा,
1: आणि पुस्तक छापून घेतो. मग काही प्राध्यापकांना म्हणा आम्हाला वगैरे दे की एक सक्ती असते ती UGC वगैरे, तुमचे एवढे लेख पाहिजेत, एवढी पुस्तकं पाहिजेत. आणि मग त्यावेळेला मग हे एकदा प्रकाशकांना लक्षात आलं की हे प्राध्यापक मंडळी आपल्याला पैसे देऊन छापून घेतात. त्यामुळं तो व्यवसायच बुडाला आणि चांगल्या माणसाला जे मानधन मिळत होतं. आता मला 2000 साली युगांतला 5000 मानधन आणि 50 कॉपीज मला मिळाल्या होत्या. सुंदर पुस्तक काढलं होतं. आता मागच्या वर्षी त्याची नवीन आवृत्ती आली, म्हणजे 25 वर्षानंतर नवीन आवृत्ती आली. मला मानधन मिळालं 5000 रुपये आणि प्रति मिळाल्या 15. 25 वर्षानंतर मला खरं तर 1 लाख रुपये मिळायला पाहिजे
0: होते,
1: पण इथे हे डाऊन होत चाललंय सगळं.
0: बरोबर,
1: त्याच्यामुळे कारण आपणच पैसे करून जर हे छापणार तर त्यांचं काय जाते. ते म्हटले देणार त्यानंतर ठेवून टाका तेवढं तरी ते, आणि काय बाकीचे काही लेखक म्हणतात तेवढं तर तुला मिळतं आम्हाला तेही देत नाहीत म्हणतात ते.
0: बरोबर, म्हणजे एवढा सगळा बदल होण्याची काय कारण आहेत सर? मग
1: त्याची कारण हेच मी आता तुम्हाला सांगितलं होतो. युजीसीचा जो नियम निघाला तो एक आहे. हौशी लेखक असतात त्यांचं कोणी छापत नाही कारण ते विकत नाही, त्यांचं नाव वगैरे झालं नसतं.
0: बरोबर,
1: मग त्या बिचाऱ्यांना आपणच पैसे घालावे लागतात आणि मग पैसे घालून ते छापून घ्यायचे. मग आता ते काय करतात, तुम्ही ती पैसे असं सरळ मागत नाहीत प्रकाशक लोक. खरं तर मी एवढं जाहीरित्या सांगतो हे सांगू नये ते, पण नवीन पोरांना कळेल तरी ते काय आहे म्हणायचं. ते काय सांगतात, 300 प्रति तुम्ही आमच्याकडून विकत घ्यायच्या, तुमच्या आम्ही 500 प्रति काढतो 1000 काढतो, पण 300 तुम्ही विकत घ्यायच्या. मग ते म्हणलं काय ठीक आहे घेतो आम्ही 300 प्रति, अगोदर पैसे द्यायचे. 300 प्रति मध्ये सगळाच त्यांचा फायदा पैसा सगळा निघाला असतो त्याच्यामध्ये. आणि मग ही मुलं पाप आणतात, मग घरात गठ्ठी बांधून ठेवतात. कविता संग्रह तर कुणीही छापत नाहीत, अगदी मोठ्यातल्या मोठ्या कवीचा कविता संग्रह सुद्धा लोक विकत घेत नाहीत. लायब्ररी मधून कोण इच्छा असलेला आणतात नाही तर तसंच ठेवतात. समीक्षेची पुस्तकं कोण वाचत नाहीत, ह्याला काही अपवाद आहेत नाही, अशातला भाग नाही, एकदमच निगेटिव्ह महत्मा असा अशातला भाग नाही. मग ही पुस्तकं ते लिहिले तरी छापतील कशाला ते. आता काही गोष्टी आपल्या कर्नाटक मध्ये चांगलं आहे. कर्नाटक सरकार काय करतं, म्हणजे कन्नड मधली पुस्तकं छापली तर ते 300 कॉपीज ते स्वतः घेतात.
0: अच्छा,
1: ही खूप चांगली गोष्ट आहे. गोवा सरकारमध्ये तसं आहे की ते काय करतात, 300 पुस्तकं तुम्ही लेखकाकडून विकत घेतात आणि त्याचे असेल तेवढे ते पैसे देतात. त्यामुळे लेखकाला खर्च काही येत नाही त्याच्यामध्ये.
0: बरोबर,
1: त्याला थोडं बहुत काहीतरी राहू शकतं. म्हणजे हे कर्नाटक सरकार असो, आपलं गोवा सरकार असो, यांच्याकडे ही योजना चांगली आहे त्यांच्याकडे ती. महाराष्ट्रामध्ये वगैरे तुम्हाला असली योजना बघायला नाही मिळत, पण त्याच्याकडे काय लायब्ररी सेल असतो, त्यामुळे छापलेली पुस्तकं वगैरे लायब्ररीला वगैरे ती जातात थोडी ती. आणि ते जर हे केल्यानंतर तसं जर पुस्तकं ऑर्डर निघाली की पटपट मग ती पुस्तक कापतात, तेवढा प्रकाशक काढतात ते. पण तरी ते नवोदित लेखकांना ते आणि कवींना वगैरे जवळ नाही करत ते. त्यामुळं खरं तर कविता हा चांगला वाङ्मय प्रकार, पण लोकांना तो समजायला अवघड जातो की काय माहिती नाही, त्यामुळे असं घडत जातं ते.
0: मग या सगळ्या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी सर कशाची प्रेरणा मिळाली तुम्हाला?
1: नाही ते काय व्हायला, आता गंमत तुम्हाला सांगतो मी. ज्या वेळेला माझी जास्वंदी आणि वहिनी ही दोन पुस्तकं माझ्याकडे आली, म्हणजे नव्या स्वरूपात आली पहिली पुस्तकं दोन्ही, तमाशाच्या जीवनावर जास्वंदी हे पुस्तक होतं ते, तर मला एवढा आनंद झाला त्याचा. मी आमच्या वडिलांना दाखवलं, आजोबांना दाखवलं, सगळ्यांना दाखवलं, गावात सगळीकडे घेऊन फिरलो सगळीकडे ते. मग त्यांनाही सगळ्यांना कौतुक करणारे बी लोक खूप होते गावात, माझ्या कौतुक करणारेच लोक जवळजवळ सगळे त्याच्यामध्ये ते. वाचायला न येणारे सुद्धा हे पोरग शहाणा आहे, पोरग शहाणा असं वगैरे सगळे हे वाढले. दुसऱ्या दिवशी मोगरा फुला ही गोनी दांडेकरांची कादंबरी मी लायब्ररीतून आणली.
0: अच्छा,
1: ती एवढी मोठी कादंबरी, ज्ञानेश्वरावरती कादंबरी आहे, सुंदर कादंबरी, चांगला कव्हर, पुट्टा बाइंडिंग. ह्याच्या पुढे माझं पुस्तक अगदी भिकार दिसायला लागलं मला ते. मी माझ्या वडिलांना म्हणलो की ह्यांना किती आनंद होत असेल, तर ते म्हटले तुला जेवढा झालाय तेवढाच त्यांनाही होतो, तुझं तुझा आनंद कमी आहे आणि त्यांचा आनंद जास्त, असं काय समजायला जाऊ नको. पुस्तक पुस्तक आहे, ते मोठे लेखक आहेत, तू बी कालांतरात एवढा मोठा होत जाशील. म्हणजे असं काहीतरी प्रेरणा वगैरे मिळत चालली या लोकांच्या गुण वगैरे सगळं. येडूरला श्रीपाद करुषी म्हणून होते, येडूरमध्ये ते काय ह्या व्यवसायातले वगैरे नाही, पण चांगले पुढारी होते ते आणि खूप सकारात्मक असणारं असं नेतृत्व होतं त्यांचं. तर ते म्हटले मी पैसे देतो तुला, पण चांगलं काढ, चांगलं पुस्तक लिहि हे लिहि वगैरे सगळं असं ते. बापू कदम म्हणून आमच्या गावातच होते मांजरीमध्ये, ते त्यांनी मला एकदा बोलवलं, हे बघ माझे पैसे हे 5 रुपये घे, त्या काळात 500 फार झाले, चांगलं पुस्तक काढ. म्हणजे अशी माणसं मी बघितलेली आहेत. दगडू पवार म्हणून माझा मित्र आहे, तो ते वाचायचा मी लिहिलेलं, त्यातलं चुकाही मला सांगायचा आणि चांगल्या बाजू त्याही सगळ्या सांगायचा सगळं असं. तो चांगला वाचक होता तो त्यावेळेपासून ते. असं हे सगळं जे काय सुरू झालं, आता तर जवळ 6 प्रकाशकाशी माझा हे करार आहे, वर्षाला 2 कादंबऱ्या तरी त्यांना द्याव्यात. म्हणजे वर्षाला मला 12 कादंबऱ्या लिहिल्या, म्हणजे महिन्याला 1-3 कादंबरी मला लिहायला पाहिजे.
0: बापरे,
1: आणि पूर्वी माझं थोडंसं लोकप्रिय साहित्यामध्ये होतं, म्हणजे प्रेम कथा, गुलाबी कथा म्हणायचे, रहस्य कथा असायच्या. मग अशोक बाबर नावाचे एक प्रिन्सिपल आणि चांगले समीक्षक आहेत कवठे मंगळला, ते आणि मी गोव्याला एका कोर्ससाठी गेलो होतो. ते मला म्हणाले तुला पगार मिळायला सुरू झाला हे कसंटी करतो, म्हटलं तर मला याला थोडा पैसा, कारण पगार नव्हता मला, 7 वर्ष मी बिनपगारी काम राबत होतो, पोटाला काहीतरी खायला पाहिजे. 200 रुपयाला एक कादंबरी मी देत होतो त्यावेळेला, त्यावेळेला भरपूर लिहिल्या मी कादंबरी, पैशासाठीच लिहा म्हणा किंवा लिहायचे की हे बी होते ते. आणि मग ते मला म्हणले बाबर तुला पगार सुरू झाल्यानंतर तू असलं लेखन बंद कर, तू चांगलं काहीतरी लिही. म्हटलो हेही चांगलंच आहे, मी उगच लिहायचं म्हणून कधी काही लिहित नाही त्यामुळं. पण त्यांचा एक सल्ला माझ्या डोक्यात कुठतरी होता, मग आता जुन्या कादंबऱ्या काय मागत काही जण प्रकाशक येतात, जुन्याच द्या आम्ही ते नाव बदलून आम्ही नवीन काढतो वगैरे असं असंही रिप्रिंट होतात त्या कादंबऱ्या द्या. तर हेमंत सावंत नावाचे लेखक रहस्यकथा तुम्हाला माहिती, ज्यांनी 800 कादंबऱ्या लिहिल्या रहस्यकथा 800, आणि ते माझ्याकडे एकदा आले होते की तुमच्या जुन्या सगळ्या कादंबऱ्या द्या वगैरे. मग त्याने मला आता मी म्हटलो कोण बोलतोय फोनवरती, मग हेमंत सावंत, तर मी त्यांचा फॅन होतो. म्हटलो अहो मी तुम्ही मला गुरुस्थानी आहात आणि मग ते पैसे की तुम्हाला, म्हटलं तुम्ही काय द्यायचं द्या, तुमच्याकडे काय मागू मी वगैरे. तरी मला त्या जुन्या कादंबऱ्या सुद्धा एक कादंबऱ्या त्याने 1000 रुपये द्यायचे, या कादंबऱ्याला 200 रुपये पूर्वी मिळत होते वगैरे. ते हे असा एक भाग झाला. मग नंतर ते म्हणाले, त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे युगांत वगैरे कादंबरी वाचली, ते म्हणले जुन्या कादंबऱ्या तुमच्या आता मी घेणार नाही, तुम्ही नवीनच द्यायचं प्रत्येक वेळा, तुमच्याकडे ताकद आहे ती लिहा. आणि त्यांची एक अशी प्रेरणा अलीकडे मला सध्या सुद्धा, ते दैवजात दुःखे भरतात त्यांनीच लिहून घेतली माझ्याकडून, राजधर्म लिहून घेतली, मिडल क्लास लिहून घेतली, हे सगळ्यांनी त्यांचं कसं आहे लिहा म्हणून सांगतात आणि लगेच 15 दिवसांनी फोन लिहायला बसला एक नाही अजून वगैरे. मग कधी संपणार, मला स्क्रिप्ट पाहिजे हे पाहिजे असे. म्हणजे एवढा मोठा लेखक रहस्य कथाकार, पण ते सुद्धा इतकी माया करतात, असे लोक खूप चांगले भेटले मला आणि ते फार महत्वाचं आहे. अशा याच्यातूनच या सगळ्या आव्हानाच्या वर तुम्ही कुठू शकता येऊ शकता ते.
0: बरोबर ना,
1: म्हणजे समाजाचं चांगलं पण तुम्हाला चांगल्या मार्गाकडे घेऊन जात.
0: नक्कीच. हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाड यांना ऐकत होतो. या पुढचा भाग मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये ऐकवेनच, पण आजचा भाग कसा होता ते जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे KL विनोदधुनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा, आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते.

0: Daily Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे डब्ल्यू

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पिलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: KLE ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜು ಬೆಳಗಾವಿ 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಬಿಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು PhD ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು: 100+ ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000+ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ, ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಶನ್, ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ನ್ಯಾಕ್ A+ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು NIRF ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312471399, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702, ವೆಬ್ಸೈಟ್ www.kleefarm.edu.
1: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35+ अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी, ENT विभाग, OBD नंबर 16 येथे. आज नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा. बेळगाव मधील KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक

आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

मोठ देवा कीर्ती तुझी भारी, डंक तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा करी माझ्यावरी, हकेल तू धावरी।

0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
1: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ. ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312486286.

0: जेएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE डॉक्टर प्रभाकर कोरे आस्पत्रीय, KLE फर्टिलिटी सेंटर, बेळगावी. स्टेट ऑफ द आर्ट IVF फैसिलिटी ओंदिगे. रिप्रोडक्टिव मेडिसिन, क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी, एंड्रोलॉजी, एंडोस्कोपी गळिगे एक्सक्लूसिव ओपीडी, 3D लैप्रोस्कोपी हागू हिस्ट्रोस्कोपी. ई एल्ला सेवेगळ जोतेगे नुरित तज्ञ वैद्यर तंड KLE IVF सेंटर बेळगावियल्लि लभ्य. हेच्चिन माहितिगागि संपर्किसि KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावि, ओपीडी नंबर 97, शरावति, सेकेंड फ्लोर, KLE डॉक्टर प्रभाकर ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312551530 ಮತ್ತು 08312473777, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.

बीएलई फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

0: ಹಾಗಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಾತನ್ನ ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸೋ ಸಮಯ ಬಂತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904 ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312 486286.

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleFarm.edu।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
1: बेळगाव मधील केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: run.
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.
3: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-0335-218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
4: One Life, Ambika Infra Build and Core Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project. It represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Core Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world-class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address where care meets comfort. Call us today at 776-04-77279 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle statement in town.
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 खाटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.